0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमस्कार, वयम शृण्वंतः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 32. प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही एकदा आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शुक्रवार 5 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कधीही प्रयत्न आणि प्रार्थना थांबवू नका. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. राफेल नदाल यांनी 14वे फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीतील विक्रमी 22वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. दिवस होता आजचा. चारधाम यात्रेला जात असलेली बस उत्तर काशी मध्ये दरीत कोसळल्याने 15 लोकांचं निधन झालं तर 6 जण जखमी झाले. घटना आजचीच आहे. साल होतं 2022. मलेशिया देशात झालेल्या 6.0 रेक्टर तीव्रतेच्या भूकंपाने रानो सभा मलेशियात मोठ्या प्रमाणात भूसंकलानंतर माउंट किनाबालूवर हायकर्स आणि माउंटन गाईड सह 18 लोकांचं निधन झालं. फ्रान्समध्ये प्रथमच 2 पुरुषांचा समलिंगी विवाह साजरा झाला. दिवस होता आजचा. पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान 50 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले. साल होतं 2003. उष्णकटिबंधीय वादळ एलिसन अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ होते आणि यामध्ये किमान 550 करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान झाले. ऑपरेशन ब्लू स्टार सुवर्ण मंदिर अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सेनेने हल्ला केला. दिवस होता आजचा. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. तेही आजच्याच दिवशी. सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 1967 पासून 8 वर्ष हा कालवा वापरण्यास मनाई होती. सिंगापूर देशात पहिल्या सरकारची स्थापना झाली. तीही आजच्याच दिवशी. मित्रपक्ष नियंत्रण परिषद औपचारिकपणे जर्मनीच्या सत्तेवर आली. तीही आजच. लुई ब्रँडिस यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. असे पद धारण करणारे ते पहिले अमेरिकन ज्यू आहेत. आता आजचे जन्मदिवस पाहू. रमेश कृष्णन भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक पद्मश्री यांचा जन्म आजचाच. नारायण मल्हार जोशी भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक यांचाही जन्म आजचाच आहे. गोविंदराव टेंबे भारतीय संगीतकार पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू वेणू धोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 94.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत आज शुभविषय सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. व्यवसायासाठी एखादा चांगला प्रवास येऊ शकतो जो भविष्यात फायदा होईल. जर आज एखाद्या वरिष्ठाशी वाद झाला तर ते प्रकरण कायदेशीर स्वरूपात जाऊ शकते, त्यामुळे वाद टाळा. वृषभ रास, आज आपण कार्यक्षेत्रात शत्रूवर जिंकण्यास यशस्वी व्हाल. आज आपले सोशल सर्कल वाढताना दिसेल, ज्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या देखील वाढेल. मिथुन रास, आज आपल्यासाठी व्यवसायात नवे मार्ग उभे राहतील, ज्यामुळे आपला दिवस आनंदात जाईल. राजकारणाशी निगडीत लोकांच्या कामात आज काही अडथळी येऊ शकतात. कर्क रास, जर एखादा व्यवसाय भागीदारीत चालू असेल तर आज त्यामध्ये फायदा होईल. जीवनसाथीच्या सल्ल्याने व्यवसायामध्ये प्रगती कराल. सिंह रास, आज आपण आसपासच्या वातावरणाचा आनंद घ्याल. आज आपण स्वतःवर खर्च कराल, मोबाईल लॅपटॉप खरेदी सुद्धा करू शकता. कन्या रास, आज तुम्ही मालमत्ता खरेदी करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या पद प्रतिष्ठेत नक्कीच वाढ होईल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 94.4 FM KLE गणसू भक्तिमय.

दानधर्मात धन खर्च कराल आणि इतरांची मदत कराल, ज्यामुळे समाधान प्राप्त होईल. संध्याकाळी मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करू शकता. धनु रास. आज आपल्या आसपासचे वातावरण विरोधात जाऊ शकते, पण आपला संयम व सौम्य वर्तनाने परिस्थितीला ठीक कराल. मकर रास. आज अचानक आपल्या व्यवसायात नवीन डील फायनल होऊन तुम्हाला फायदा होऊ शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. कुंभ रास. आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला समाधानी वाटेल आणि आर्थिक स्थितीची चिंता कमी होईल. शेवटची मीन रास. आज मुलांकडून काही शुभवार्ता येईल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरी केंद्रित लोकांना आज नवे रोजगार संधी मिळू शकतात. चला, 12 राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: ज्यामध्ये आपण डॉक्टर कावेरी हुल्याळकर यांना ऐकणार आहोत. त्या बी एम कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बालरोग विभागातील डॉक्टर आहेत. स्तनपानाचं महत्व आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी डॉक्टर कावेरी हुल्याळकर बेळगाव येथील केएलई श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे बालरोग विभागात काम करत आहे. आज आपण केएलई वेणुध्वनी मार्फत स्तनपान आणि त्याचे महत्व व फायदे याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जसे की 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपानाचे महत्व फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या काळात बरेच प्रयत्न केले जात आहेत. बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे अतिशय महत्वाचे असते आणि बाळाला पुढच्या आयुष्यात त्याचे अनेक फायदे होतात. याबाबत आईच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, जसे की बाळाला दूध कधी पाजावे, बाळाला पाजलेले दूध पुरेसे आहे किंवा नाही, स्तनपानामुळे बाळाला काय काय फायदे होतात आणि तसेच स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. अधिक माहितीसाठी आपण केएलईचे श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल येथील बालरोग विभागामध्ये संपर्क साधू शकता. जसे की स्तनपान हा बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्तनपान म्हणजेच आई व बाळ यांचं नातं दृढ करणारा प्रसूतीनंतरचा एक अतिशय नैसर्गिक टप्पा आहे. प्रसूतीनंतर स्तनपान कधी सुरू करावे? प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात आईच्या स्तनामधून जो चीक येतो त्याला आपण कोलोस्टम असे म्हणतो. हा चीक बाळासाठी अतिशय अमूल्य असतो. या चिकामध्ये जीवनसत्व ए के अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर त्यामध्ये अनेक प्रतिबंधक द्रव्ये लॅक्टोफेरिन, उष्मांक, इम्युनोग्लोबुलिन असल्यामुळे बाळाचे जंतुसंसर्गापासून रक्षण होते. स्तनपान हे लगेचच प्रसूतीनंतर 10 ते 15 मिनिटातच चालू करावे. स्तनपान कसे द्यावे? तर स्तनपान देण्यासाठी 2 प्रकारच्या पद्धती असतात. एक म्हणजे ब्रेस्ट क्रॉल मेथड आपण ज्याला म्हणतो. यामध्ये बाळाला आपण उलटी करून आईच्या छातीवर ठेवतो, जेणेकरून बाळाचा स्पर्श आईच्या त्वचेशी होऊन बाळ रांगत रांगत स्तन शोधू लागतं व त्यामुळे स्तनपानाची प्रक्रिया चालू होते. स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण असते, त्यामुळे सर्व गायनेकोलॉजिस्ट आणि पीडियाट्रिशियन निव्वळ स्तनपान म्हणजेच एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग हे 6 महिन्यापर्यंत द्यावे असे सांगतात. आता आपण स्तनपानामुळे बाळाला होणारे काय काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊ. स्तनपानामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होण्यात मदत होते. बाळाला स्तनपानामुळे अलर्जी, अस्थमा, पोटाचे विकार यापासून संरक्षण होते. तसेच बाळाची योग्यरित्या शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होते. स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल जाणून घेऊ. स्तनपान हे मातेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरते. स्तनपानामुळे मातेला कमीत कमी अवधीमध्ये वजन कमी करणे अगदी सहज शक्य होते. स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी होते. उदाहरणार्थ स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, बीजकोशाचा कर्करोग या सर्वांपासून स्त्रियांचे संरक्षण होते. तसेच स्तनपानामुळे होणाऱ्या संप्रेरकाच्या बदलामुळे म्हणजेच हार्मोनल चेंजेसमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. सर्वसाधारणपणे मातेने बाळेला भुकेप्रमाणे दूध पाजावे. तर बाळाला दूध कधी पाजावे हा अतिशय सामान्य प्रश्न आईच्या मनामध्ये निर्माण होतो. तर बाळाला दर 2 तासांनी स्तनपान करणे योग्य ठरते. तसेच बाळ जर 3-4 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास बाळाला उठून स्तनपान करावे व अपुऱ्या दिवसाचे जर बाळ असेल म्हणजेच 7-8 महिन्यामध्ये जर बाळाचा जन्म झाला असल्यास बाळाला प्रत्येक दर 2 तासांनी स्तनपान देणे अतिशय महत्वाचे आहे. तर बाळाला पुरेसे दूध मिळते की नाही हे कसे ओळखावे? स्तनपानानंतर बाळ किमान 2 तास शांत झोपत असेल तसेच तसेच दिवसातून 6 ते 8 वेळा सुशी करत असेल, त्याचप्रमाणे बाळाचे वजन योग्यरित्या वाढत असेल, तर आईने समजून घ्यावे की आपण जे दूध देत आहोत ते दूध बाळाला पुरेसे आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपण बेळगाव येथील केएलईचे श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल बालरोग विभागामध्ये तुम्ही अधिक संपर्क साधू शकता. धन्यवाद.

केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव टी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम घेऊन आली मनीषा तुमच्या सोबत आहे. आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचं महत्व आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय पावले उचलली पाहिजेत या संदर्भात ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत समीर मजली, जे ग्रीन सेव्हियरचे फाउंडर आहेत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलतोय. नेहमीच आपण बघतो की पर्यावरण दिवस आला की लोक थोडी जागी होतात आणि मग झाडं लावली जातात ठिकठिकाणी, आणि नंतर त्याचं काय होतं या संदर्भात कोणी विचार करत नाही. तर मुळातच आपण पर्यावरण दिन कसा साजरा करावा आणि त्याचं महत्व पटवून देण्यासाठी आपण काय सांगू.
1: 5 जून आला की आमचा डिमांड मार्केटमध्ये खूप वाढतो. लोक विचारतात तुमची कसली संस्था आहे, जागतिक पर्यावरण दिवसाच्या दिवशी तुम्ही काही झाडं लावायचा कार्यक्रम वगैरे काही करत नाही. तर आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा जागतिक पर्यावरण दिवसच आहे आणि सगळ्यांसाठी असला पाहिजे, कारण नाहीतर आपलं जगणं कठीण होऊन जाणार आहे. फक्त वर्षातनं एकच दिवस तिकडे येऊन झाडं लावणे किंवा स्वच्छता करणे किंवा कचरा उचलणे हे कार्य सगळीकडे चालू असतं, किंवा कोणतर जाऊन सीड बॉल फेकून येतात, पण आपण जे केलंय त्याचा परिणाम काय झाला, त्याचं भविष्य काय आहे हे बघायला परत पण येत नाही. आता जे जे लोक झाडं लावतात त्यापैकी किती लोक परत येऊन ती झाडं जगली काय हे बघतात, किंवा पाणी घालायला येतात, किंवा एक आठवडाभर समजा तुम्ही झाडं लावल्यानंतर पाऊस पडला नाही, पावसाळ्याच्या आसपास लावतो नशिबाने, पण समजा पाऊस पडला नाही तर ती असं आतनं वाटायला पाहिजे की बाबा मी लावलेल्या झाडाचं काय झालं असेल.
0: बरोबर.
1: आणि बेळगावातली सध्याची पाण्याची परिस्थिती अशी आहे की काय म्हणजे जेवढं बोलू त्याच्याबद्दल तेवढं कमी आहे, पण आपल्याला एवढा त्रास होतो तर तिथं एका जागेवर थांबलेल्या झाडामध्ये त्यामध्ये पण जीव आहे ना.
0: हो ना.
1: तर त्याला काय होत असेल याचा कोण विचार करते, कोणी विचार करत नाही. तर तुम्ही जर नुसतं किंवा सीड बॉल फेकले त्यापैकी किती आले बाबा, एवढं बघायला कोण जाते. उगाच आपलं डोंगरावर थांबून खालती फेकले आणि हुयो आम्ही मोठं काम केलं, किंवा आम्ही आज 100 झाडं लावली आणि त्यांचं त्या झाडांचं भविष्य काय झालं. ते प्रत्येक झाड तुम्ही ओळखता का, त्या झाडावरती जेव्हा घरटं होते तेव्हा तुम्ही ते बघायला येता का. तुमचा संपर्कच प्रकृतीशी पर्यावरणाशी नाही आहे तर जागतिक पर्यावरण दिवस करून काय करणार तुम्ही. म्हणजे एखाद्याच वाढदिवस वगैरे असतो, आपण विश करायला वगैरे जातो आणि गिफ्ट मोठे असतात, पण भावना किती मोठी असते ते बरोबर कळून येतं ना. म्हणजे द्यायसाठी दिलेलं गिफ्ट आणि आतून आलेलं भलेही त्याच्यामध्ये काही नसो, म्हणजे तुम्ही पाकिट पण दिलेलं नाही आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरती जे हसू आहे त्याच्यावरनं त्या व्यक्तीला कळतं की ह्याला आपल्याबद्दल आत्मीयता केवढी आहे. तसंच या झाडांचं आहे. एक दिवस फक्त त्यांच्याकडे बघून आणि नंतर परत न फिरणे यात काय अर्थ नाही. पाऊस जेव्हा पडत नाही तेव्हा झाडांकडे लक्ष देणे, जसं यावर्षी सगळ्यांचं चालू आहे की एल निनो आहे, 150 वर्षात झाला नाही असा पहिल्यांदा होणार आहे, सुपर एल निनो आहे, पाऊस कमी पडणार, आपण झाडं लावूया. या राज्यांनी 1 कोटी, दुसऱ्या राज्यांनी 5 कोटी, तिसऱ्या राज्यांनी 15 कोटी खर्चापायी खर्च झाला, पण डोकं वापरून कुणी काम केलं का, तोच जो पैसा होतो तो कसा वापरला असता की जेणेकरून आपलं पर्यावरण पुनर्स्थापित झालं असतं, पृथ्वी आपली प्रकृती पुनर्जीवित झाली असती, हा कुणी विचारच करत नाही आहे. नुसता आकडेवारी चालू आहे. मग ह्याला अर्थ काय राहिला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेला, जर तुम्हाला एन्व्हायरमेंट म्हणजे काय हे समजत नाही, नेचर म्हणजे काय हे तुम्हाला समजतच नाही आणि समजायसाठी वेळ नाही, तर मग नुसता एखादा आपला सण साजरा केल्यासारखं. म्हणजे सगळे करतायत, आज त्यांचा खेळायचा दिवस आहे ते खेळू देत, त्या निमित्ताने 4 लोक बाहेर तर पडतील.
0: बरोबर.
1: आम्ही बेळगाव कसं होतं आणि बेळगाव कसं झालं हे बेळगावातल्या लोकांना सांगायला लागलं तर त्याच्या इतका मूर्खपणा कुठला नाही. हा उन्हाळा कसा गेला आहे तुम्ही बघितलेलाच आहे. आज सकाळी मी एका भागात गेलो होतो जिथं रस्त्याच्या बाजूला पेवर घालणं सुरू आहे आणि तिथल्या झाडांचा त्या बुंद्याच्या जवळ असं सुंदर सिमेंट घातलेलं आहे, म्हणजे गळा दाबल्यासारखं सिमेंट घातलेलं आहे आणि आजूबाजूला सगळे सुशिक्षित लोक आहे, सगळे सुशिक्षित लोक आहेत, मग काय मूर्खपणा. तर जर ती जमीन तुम्ही झाकली तर पाणी आत मुरलं नाही की तुमच्याच बोरवेलला तुमच्याच विहिरीला पाणी नाही. ते सिमेंट तापले की तिथं गर्मी झाली की तुमच्याच घरी फॅन कायम लागतो, AC लागतो. केवढा मूर्खपणा. आणि मग जागतिक पर्यावरण दिवस म्हणता कशाला, मग त्या भानगडीत पडू नका ना. तुम्हाला जर खऱ्या पर्यावरणाचं काही पडलेलं नाहीये तर त्या भानगडीत पडू नका. जे करतायत त्यांना सपोर्ट करा किंवा त्यांना अडवू नका. तुमच्याकडनं नाही ना जमत, मग जे करतायत त्यांना करू द्या ना. त्यांना पण अडवणार,
0: बरोबर,
1: त्यांना सपोर्ट नाही करणार, नुसतं टाळ्या वाजवणार. हे छान काम केलं तुम्ही, किती झाडं लावली? 70,000 झाडं. अरे वा, मस्त काम केलं. की मग मी जेव्हा उठून बोलतो की त्यापैकी तुला किती वाजता वेळा बोलवलं आणि तू का आला नाहीस म्हटलं, तर मग तोंड शांत होतंय, मग माझं तोंड दिसतंय, मी परत परत सांगतो. पण निर्लज्जपणे सांगायची वेळ आलेली आहे, कारण परिस्थितीच तशी आहे. तुम्ही एक उन्हाळा बघितलेला आहे, जर समजा यावर्षी कमी पाऊस झाला तर काय होणार आहे सांगा. माझ्या घरी विहीर आहे, तुमचं काय होणार आहे सांगा मला. अपार्टमेंट कि पाण्याची सोंग कुठनं आणणार,
0: होय ना,
1: किती टँकर विकत घेणार, किती बोरवेल मारणार, डोकं वापरा ना हे सगळं करण्यापेक्षा. परवा भोपाळमध्ये रस्त्याच्या बाजूला आर्टिफिशियल ट्री म्हणून काय तर कुठं मध्य प्रदेशमध्ये आलं होतं बघा, सोशल मीडियावर सगळे व्हायरल. नैसर्गिक जे झाड आहे त्याचं कुणाला नाही पडले, आणि एक असा डबा बसवलाय त्याच्यामध्ये अलगे टाकलेले आहेत, ते खर्चिक बाब आहे, त्याचं मात्र सगळ्यांना कौतुक. ते कार्बन डायऑक्साइड शोषून घेते, पोल्युशन कमी होतं. अरे ते झाड फुकटात करतंय, त्याचं तुम्हाला काय पडलं नाही आहे. त्याच्यावरती तुम्ही जे ठेवला रस्त्याच्या बाजूला, त्याच्यावरती लोक येऊन काय, पक्षी येऊन घरट बांधणार काय, मग झाड कसलं झालं. त्याच्या सावलीमध्ये तुम्हाला उभारायला येणार आहे काय, मग झाड कसलं झालं. त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी जाणार आहे काय, मग झाड कसलं झालं. त्याच्यावरती कीटक राहणार आहेत काय, त्याचा जो पाला असतो ते कीटकांसाठी अन्न होईल काय, त्याची जी फळं असतात ती तुम्हाला मिळतील काय, पक्ष्यांना मिळतील काय, प्राण्यांना मिळतील काय, हे सगळं नाही तर ते झाड कसं झालं. झाडांचा थोडा तर आदर ठेवा, आणि त्याला झाड म्हणू नका, त्याला डबा म्हणा जो शोषून घेतोय, पण त्याला झाड म्हणायची चूक करू नका. कारण त्याची लायकी नाही झाड म्हणून घ्यायची,
0: बरोबर.
1: पण हे असले सगळे स्टंट आले की सगळ्या टाळ्या वाजवतात. खरं बाहेर दोन पावलं ठेवून एक रविवारी येऊन झाडं लावा म्हटले की कुणाकडे वेळ नसतो. म्हणून जागतिक पर्यावरणा दिवशी मी दरवर्षी करतो किंवा दररोज करतो, तसं चिंतनच करतो की बा ही लोक कधी शाणी होणार, खालपासून वरपर्यंत म्हणा किंवा वरपासून खालपर्यंत म्हणा, कधी शाणी होणार. किती कोविड यायला पाहिजे, किती दुष्काळ काढायला पाहिजे, पडायला पाहिजे, किती वादळ यायला पाहिजे.
0: यावर्षीची थीम काय सांगते सर?
1: यावर्षीची थीम असं सांगते की बाबा रिस्टोर, म्हणजे पूर्वी जसं होतं तसं परत आणा. जंगल जसे होते ते परत आणा, तर नद्या आपल्या पण परत येतील. जंगल आले की पक्षी प्राणी सगळे परत येतील. जमिनीमध्ये पाणी जायला लागेल. हे जर केलं तर वातावरणात जो बदल आहे तो कमी व्हायला लागणार. दरवर्षी तीच थीम पाहिजे. पण बघितलंय कोणी जंगल? सगळे अपार्टमेंट मध्ये राहून मॉल मध्ये फिरणारे लोक, रिसॉर्ट मध्ये गेले तरी प्रकृती पर्यावरण बघायचं सोडून स्विमिंग पूल मध्ये डुंबणारी लोक, डीजे लावून नाचणारी लोक, दारू पिणून धिंगाणा घालणारी लोक, ह्यांना पर्यावरणाने काय समजणार, काय समजणार. ह्यांना आपलं माझ्या घरासमोर असं हिरवं गार पाहिजे. मी बेळगावातले एकटं ग्रस्त, मला माहित नाही, मी बरेचदा बोलतो, म्हटले की मला पर्यावरण प्रकृती खूप आवडते हो, म्हणून मी जाऊन घाटामध्ये एकीकडे लेआउट होता तिथं घर बांधलं. म्हटलं केवढा मूर्खपणा, ते घर बांधताना तुम्ही पर्यावरणाचं किती नुकसान केलं त्याचं गणित कुठं आहे? पर्यावरण म्हणजे प्रकृती प्रेमी प्रकृती जवळ राहायला जाताना प्रकृतीचा नाश करतात, म्हणजे ह्याच्या पलीकडे काय जोक असेल? कारण तुम्ही तिथं घर बांधलं ते नदीतलं किंवा तिथल्या एखाद्या ओढ्यातलं पाणी तुम्ही फिरवलं तुमच्या घराकडे, ते तुमचं पाणी आहे का? नाही आहे. ते त्या जंगलाचं पाणी आहे, ते त्या प्राण्याचं पाणी आहे, ते तुमच्याकडे फिरवलं आणि तुम्ही काय केलं? स्विमिंग पूल केला डुंबायला. तुमचं पाणी नाहीच आहे ते. पण काय कुणाला सांगू, काय सांगू, म्हणजे लोक हा विषय माझ्यासमोर काढायचाच बंद केलेला आहे, कारण मी जो येतो त्याला धुतो या टाईप मध्ये स्टोरी आहे. पण जागतिक पर्यावरणा दिवशी आपण काय करू शकतो? एक, आपण बाहेर जाऊन झाडं लावू शकतो, आमच्यासारख्या संस्थेबरोबर लावू शकतो. खरं नुसतं झाडं लावू शकतो म्हणजे जमिनीमध्ये रोप घालणे नव्हे, लावणे म्हणजे त्याची कमी कमी 2 वर्ष देखभाल करणे हे महत्वाचं आहे. आपण आणखीन काय करू शकतो? आपल्या गरजा कमी करू शकतो, कारण आपली प्रत्येक गरज आहे. त्याच्यामुळे पर्यावरणावरती प्रकृतीवरती भार पडत आहे. आपण कपडे कमी खरेदी करू शकतो. आपण खर्च एकंदर ऑनलाईन खर्च पूर्ण कमी करू शकतो. आपण कुठली गोष्ट पाणी घरी सांभाळून वापरू शकतो. आपण लाईट सांभाळून वापरू शकतो. आपण 4 लोकांना सांगू शकतो की तुम्ही पण असं करा. आपल्या गरजा आपण जेवढ्या कमी करू तेवढी वर्ष पृथ्वी टिकेल. पृथ्वी नाही, तेवढी वर्ष आपण टिकू. मध्ये एक छान फेसबुकवरती व्हिडिओ होता की पृथ्वीवरचा माणसाचा सर्वनाश झाला तर काय होईल. मग त्यांनी टाइमलाईन दाखवली होती की पहिल्या दिवशी काय होईल, दुसऱ्या दिवशी काय होईल, 5 वर्षांनी काय होईल, 10 वर्षांनी काय होईल.
0: अच्छा.
1: आणि त्यात त्यांनी दाखवलं होतं की एक थोड्या 20-25-50-100 वर्षांनी माणूस होता हे पण तुम्हाला कळणार नाही, एवढं पूर्ण टेकओव्हर करणार प्रकृती. म्हणजे तुमचे डॅम बीम काय तुम्ही बांधलाय ते सगळे फोडून सत्यानाश करून त्याला जमीनदोस्त करणार आणि आपलं घर तिथं बांधणार. म्हणजे तिथं रोपं येतील, वेली येतील, सगळे जण राहतील माणूस नसल्यावरती. छान वाटते ती पृथ्वी हो. आपला या पृथ्वीवरती आपलं जे स्थान आहे ते आपण समजूनच घेतलं नाही आणि जागतिक पर्यावरणा दिवशी त्या स्थानाची जाणीव होणं किंवा जाणीव करून देणे हे सगळ्यात गरजेचं आहे. पण या पृथ्वीचे मालक नाही आहोत.
0: बरोबर.
1: मी उदाहरण देतो, रस्त्यात माझी एरिया म्हणून 2 कुत्री भांडत असतात, ते कुठल्याही कुत्र्याची ती एरिया आपलं तसंच आहे. आपण जमिनीसाठी भांडतो, आपण देशासाठी भांडतो, आपण राज्यासाठी भांडतो, आपला पृथ्वीवरती हा भाग माझा म्हणून भांडतो. आपलं आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्ष आहे. लाखो वर्षाच्या पृथ्वीवरती आपलं स्थान आपलं कसं म्हणू शकतो आपण. ज्या दिवशी ही अक्कल येईल की नाही त्या दिवशी जगणं सोपं होईल, सुखी राहणं सोपं होईल. नाहीतर आपलं सध्यासारखं त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही, त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही, त्याचं घर मोठं माझं घर मोठं नाही, त्याच्याकडे हे गाडी आहे ते, ह्यातच अडकलंय हो. तुलनात्मक जीवन जगण्यामध्ये समाधान कधी मिळतच नाही. तर कसं आपण ही हाच जर धडा प्रकृतीकडनं शिकलो नाही तर त्यात काय अर्थ आहे. प्रकृतीमध्ये प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकासाठी काम करत असतो, त्यात स्वतःचं भलं होतं. आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ का समजतो की सगळ्यांनी माझ्यासाठी करा, सगळं आपल्यासाठी व्हायला. आपण त्याचा एक भाग आहोत. 100 वर्षाच्या आयुष्यावरती एवढी नाटकं करू नयेत. ज्या पृथ्वीबद्दल आपल्याला काहीही समजत नाही त्याचे आपण मालक कसे.
0: बरोबर.
1: 90% गोष्टींना हे का होतंय माहितच नाही आहे. दरवर्षी नवीन काहीतरी भर पडत आहे. तुम्ही जेवढी वर्ष शिकू तेवढी तशी परिस्थिती आहे. तुम्ही हे घ्या, रोगांचं निदान घ्या किंवा वातावरण कसं बदलतंय घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, दरवर्षी काहीतरी नवीन भर पडते. म्हणजे पूर्वीचं ज्ञान आपलं कायच नव्हतं. मग आपण ज्ञानी म्हणून कुठल्या म्हणजे मोठा शहाणपणा कुठनं दाखवतो. ज्या पृथ्वीबद्दल काहीच समजत नाही. हे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेला लोक पोस्टर लावतात, सेव्ह दी अर्थ, पृथ्वीला वाचवा. पृथ्वीला वाचवणारे आम्ही कोण आहे? माणसाच्या जातीला वाचवा. पृथ्वीला वाचवणारे आम्ही कोण? माणूस नसल्यावर पृथ्वी सांगितलं की तुम्हाला काय होणार. अरे भरभराट आहे. आपल्याला अक्कल कधी येईल देवाला माहिती. यावर्षी पाऊस कमी पडणार आहे म्हणून पाणी वाया घालायचं बेळगावात कुणी सोडलंय काय?
0: नाही
1: सोडलंय. कुणी नाही सोडलेलं आहे. गाड्या धुवायचं कुणी सोडलेलं आहे काय? नाही सोडलेलं आहे. आपली काय एक गोष्ट बदललेली आहे काय यावर्षी? की ह्यावर्षी कठीण परिस्थिती येणार आहे, आपण सांभाळून राहायला पाहिजे, सांभाळून खर्च करावा, जेवण अन्न वाया घालू नये. यासाठी काय करतोय काय? आपण इंडिव्हिज्युअली काय करतोय काय? आपलं कॉर्पोरेशन काय करतंय काय? आपले मंत्री काय करतायत काय? आपला देश काय करतोय काय? याच्यात कोण खर्च करतंय काय? पाणी जिरवा पाणी मुरवा यासाठी किती खर्च होतोय सांगा मला. सगळ्यात मोठी समस्या पाण्याची येणार आहे. पाणी जिरवा पाणी मुरवा करणार केव्हा? दुष्काळ पडून गेल्यावर.
0: बरोबर.
1: मग कुणाला सांगू मी? तुम्हाला सांगू का? इथले कोण इन्चार्ज आहे त्यांना सांगू का? बेळगाव शहरामध्ये DC आहेत कोण त्यांना सांगू का? CM नवीन कोण व्हायला त्यांना सांगू का? पंतप्रधानांना सांगू? कुणाला सांगू? समोर आहे, कॉमन सेन्स आहे. आत्ता तर शाणावा. जर जेव्हा जानेवारीच्या आसपास आपल्याला जर कळालं असलं की एल निनो स्ट्रॉंग होणार आहे ज्याच्यामुळे मान्सून मध्ये पाऊस पडेल की नाही पडेल गॅरंटी नाही आहे, पाणी वाचवायला तेव्हापासून कमीत कमी तेव्हापासून सुरू करायला पाहिजे.
0: होय ना.
1: काय केलंय त्यासाठी? काय नाही केलंय.
0: बरोबर.
1: आता पेपरात देतोय 15 दिवसाचा साठा आहे राकसकोप मध्ये. एक गावचा गाळ भरलाय, तो गाळ कसा काढावा, कुणी काढावा, कुणी विकावा आणि 100 कारणामुळे तो गाळ काढणं थांबवले. जेव्हा भरते राकसकोप, 2 मोठे पाऊस पडले की राकसकोप भरलं, उरलेलं गेलं वाहून. स्टोरेज तर वाढवा. शहरामध्ये पाणी मुरायला जागा ठेवली नाही कारण सगळ्यांना पेवर पाहिजे झालेले आहेत. काय काय शहाणपणा सांगू? पाण्याचं नाटक कुठनं करणार? 2015 साली पाऊस झाला नाही म्हणून 2016 साली झाडं लावायला चालू केलो. सुरुवातीला भरपूर लोक आले होते. एवढ्या लोकांचं काय करू समजेना एवढे लोक आले होते. 2016 नंतर पाऊस पडला, पाऊस पडल्यावर गायब. यावर्षी आता मी आता थांबून सांगलो की झाडं लावले तर पाऊस पडतो, झाडं लावले तर पाऊस पडतो म्हणतो सगळे. येतात बघा सगळीकडे चालू आहे. बेळगाव शहरात एवढी झाडं लावूया, कर्नाटकात एवढी लावूया, देशात एवढी लावूया, राज्यात एवढी लावूया, सगळीकडे चालू आहे. म्हणजे समस्या आल्यावरती तुम्ही समाधान शोधायला लागणार. प्रिव्हेन्शन नावाची भानगडच नाही.

0: मग काय, मग जागतिक पर्यावरण दिवस काय, वर्ल्ड फॉरेस्ट डे काय, साजरा कशाला करताय? आपल्या जीवनशैलीत जर आपल्याला बदल करायची जर अक्कल नसली आणि आपण असंच जगत जाणार आहोत तर कशाला डे करताय? मग ते डे करण्यासाठी मोठा फ्लेक्स बोर्ड लावणार, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे अमुक अमुक क्लबनी किंवा अमुक अमुक NCC NSS कुणीतर किंवा अमुक अमुक संस्थेनी केला. ते प्लास्टिक घेऊन कशाला येतात वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ला?
1: बरोबर ना,
0: काय अर्थ राहिला सांगा? आपल्या सुंदर शहराची आपण वाट लावलेली आहे. शांतपणे एकदा या, बसूया, चर्चा करूया.
1: आता आजच्या दिवशी जर कुणाच्या मनात असं काहीतरी येत असेल आणि त्यांना जर वाटत असेल की खरंच आपण आपल्या प्रकृतीसाठी पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर त्यांनी कुठून सुरुवात करावी?
0: संपर्क साधा.
1: अच्छा,
0: बरीच चुकीची माहिती पण बाहेर आहे. काय करावं काय करू नये हे पण माहित पाहिजे. चुकीची माहिती पण बाहेर खूप आहे. संपर्क साधा, आम्हाला जॉईन व्हा, सगळे मिळून करूया.
1: बरोबर. आणि प्रत्येक माणसाला जर आपण सूचना द्यायची असेल किंवा सामान्य नागरिकांपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी काय केलं पाहिजे?
0: सामान्य नागरिकाला काय सांगू, पण ज्याला सामान्य म्हणतो तो इतका बिझी आहे म्हणजे जीवन सांभाळण्यामध्ये एवढा बिझी आहे, त्याला दुसऱ्यात कशाला अडकायला वेळ नाही. पण आपण काय करू शकतो? आपण आपल्या घरासमोर असलेलं झाड सांभाळू शकतो. आपण बाजूचा माणूस जर त्या झाडाला नुकसान काय करायलाय तर त्याला थांबवू शकतो किंवा त्याला काय तर सूचना देऊ शकतो. आपण पाणी वाया घालायचं बंद करू शकतो. मी सांगितलं की मगाशीच सांगितलं, आपण खरेदी कमी करू शकतो, आपण प्रवास कमी करू शकतो. आपण प्रवास नुसता कमी केला तरी जग भरपूर बरं होईल. जिथं जिथं आपला प्रवास वाढलाय तिथं तिथं प्रकृतीची वाट लागलेली आहे. जिथं जिथं प्रवास वाढलाय प्रकृतीची वाट लागली, युरोप असो कुठे असो. टुरिझम आलं की त्याला काय तर बॅलन्स पाहिजे. नाही, हिमाचल प्रदेशला लोक गेले, किती लोक गेले बाबा, ट्रॅफिक जॅम करणे एवढे, त्यात काय शहाणपणा आहे का? मग काय तर लिमिट ठेवायला पाहिजे, ह्या सीझन मध्ये एवढे लोक येतील की जेणेकरून तिथल्या लोकांचं पण पोट भागेल.
1: बरोबर.
0: पण अति पण गर्दी होणार, हा एक कॉमन सेन्स आहे. अति कशाला करावं? नुकसान तिथल्या लोकांचंच व्हायलंय. आपण पण फिरायचं कमी केलं तर काय वाईट आहे? आपल्याला आपल्या बाजूला आनंद घेणं येतच नाही. मला माझ्या पर्यावरणामध्ये परिवारामध्ये चूक नाही तर पर्यावरणाचं काय पडणार मला? नुसतं पळपुटेपणा आहे. माझ्या घरचे मला नको, माझे नातेवाईक मला नको, माझे शेजारी मला नको, मला असं कुठेतर दूर निघून जावं सारखं वाट. काय अर्थ राहिला त्यात? तुम्हाला जर तुम्ही जिथं आहे त्यात आनंद नाही तर मग त्यात अर्थ काय राहिला? मला रिफ्रेश व्हायला सुट्टी घ्यायला लागते का? तुम्ही जिकडं आहे तिकडं तुम्ही खुश नाही तर काय तर चुकलंय तुमचं. मला रेस्ट करायला रिसॉर्टला जायला लागतंय, काय तर चुकायलंय. आपल्या चॉईसेस मध्ये काय तर चुकायलंय, आपल्या विचाराच्या पद्धतीमध्ये काय चुकायलंय, काय तर चुकायलंय. मोठी चूक होत आहे आणि ही चूक आपण आपल्या मुलांना शिकवतोय की तुम्ही पण हेच करा. तुझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं ध्येय म्हणजे पैसे कमवणे, त्यासाठी काय लागेल ते कर. लिटरली काय लागेल ते कर. तुझं ध्येय आहे पैसे कमवणे, गाडी नवीन घ्यायची, घर स्वतःच बांधायचं, खर्च काय? मी लहानपणी कायच करू शकलो नाही. तू घे बाबा, मुलाच्या कपाटात 30-35 जोड असले तरी 36वा येतो, बाबा घेऊन देतो, आई घेऊन देते. प्रत्येक कपडामागे पाणी खर्च होतं, इंधन खर्च होतं. उरलेले फाटक्या, आपण प्लास्टिक कचरा बोलतो ना, तसं फाटक्या कपड्यांचा कचरा किती आहे जगात शोधा जावा, तुम्हाला कळेल तेवढा मोठा केवढा मोठा प्रॉब्लेम आहे. तरी कपाट भरून कपडे असतात लोकांकडे. आपल्या आजोबांचं जो शिवलेलं बनियन असायचं की नाही, किंवा ती सेफ्टी पिन लावलेली स्लीपर असायची की नाही, त्याच्यामध्ये कॉमन सेन्स होता की माझ्या गरजा मी एवढ्या वाढू नयेत की माझ्यामुळे प्रकृतीवरती बोज होईल, असं त्यांना कळत होतं की नाही पण माहित नाही. पण ती जी काटकसर होती ना, ती पृथ्वीच्या दृष्टीने खूप चांगली होती.
1: बरोबर.
0: आता काटकसर करणाऱ्या ही कसला कंजूस आहे म्हणतात. जिजलेली चप्पल काय घालतोस? फेकून द्या. जिजलेली म्हणजे केवढी असते? एका बाजूला असं काय तर खरचटलेलं. हे जिजलेली चप्पल काय घालतोस? कॉलरचा रंग गेला रे शर्टच्या, तुझ्या शर्ट बदल. काय फरक पडतोय? शर्ट आहे ना, चालवा की जेवढे दिवस चालतोय तोपर्यंत, नाही फाटत तोपर्यंत चालवा की. म्हणतील चार लोक चार गोष्टी वाईट, पण आपण तर जबाबदारीचं काम करतोय.
1: बरोबर. सर, आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण काय सांगू की कोणत्या प्रकारची नेमकी झाडं लावावीत त्यांनी?
0: देशी स्वदेशी झाडं लावावीत, नुसती झाडं लावू नयेत. त्याच्याबरोबर वेली,

पण आतापर्यंत जे जे शिकले त्यांना पण पूर्ण गणित कळालेलंच नाही आहे. तर हा शहाणपणा कुठेतरी यायला पाहिजे की मी माझं गाव आमची प्रकृती आमच्या गावातला आंबा रत्नागिरीचा नाही.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312 47 3777.
1: आमच्या गावातला आमच्या गावातला फणस, आमच्या गावातली जांभळं बारकी असतील, दामणं, करवंद, किवी, पीच, ऍप्रिकॉट, पेर नव्हेत. आणि ते जेवढ्या दूरनं येतात ना, तेवढ्या दूरनं त्यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये इंधन खर्च होता. ते इंधन खर्च झालं की त्याच्यामुळं पर्यावरणाला नुकसान होतं. इम्पोर्टेड गोष्ट तेव्हा जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्ही प्रकृतीचं नुकसान करता. विचार करायला नको. मी स्वित्झर्लंडचं चॉकलेट खाल्लं का, काय गरज आहे, काय नाही. आपल्या परिसरात जर बेळगावमध्ये समजा एक 10-15 लोक तयार असले तर मला एक असा ग्रुप करायचा आहे जे फक्त 40 किलोमीटर मध्ये जे येईल तेवढंच खातात आणि तेवढंच कंझ्युम करतात. बाहेरची काय गरज नाही. 30-40 किलोमीटरच गणित. पर्यावरणाला खूप चांगलं, प्रकृतीसाठी फार सुंदर. लोकल इकॉनॉमी किती स्ट्रॉंग होते.
2: बरोबर.
1: बेळगावचे लोक बेळगावच घ्यायला लागले तर लोकल बारीक सारीक हे बनवणारे गोष्टी असतात. समजा आपण बेळगावला बाहेरची लोणची बंदच केली आणि बेळगावकर फक्त बेळगावत बनवलेले लोणचे खायला लागले तर लोकल किती महिला किती सक्षम होतील विचार करा. मला नाही कान पकडून त्या बाईला सांगावं असं नको असं करा लोणचं म्हणून, पण लोकल इकॉनॉमी किती स्ट्रॉंग होईल. लोकल इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली तर पर्यावरण स्ट्रॉंग राहतं. इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळ्याचा परिणाम आहे. नाही कोण विचार करायला, कोणच विचार करत नाही.
2: बरोबर. कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण काय मेसेज देऊ आपल्या लिसनरना.
1: 10 वर्ष झाली मी जे सांगायलं तेच सांगायलंय. पर जागतिक पर्यावरण दिवस हा एकाच दिवशी करायचा नसतो. प्रत्येक दिवस हा जागतिक पर्यावरण दिवस असायला हवा. नाही झालं तर आपण हा दिवस करण्यासाठी पण जिवंत राहणार नाही. कोविड झाला, इबोला झाला, आता चालू आहे इबोलाची चर्चा चालू आहे. आपल्या पृथ्वीची किंवा आपल्या शहरातल्या आपल्या पृथ्वीची जबाबदारी आपण घेतली तर 5 वर्षात बेळगाव पुनर्जीवित करू शकतो. तुमच्या गेलेल्या चिमणे आणि कावळे पण परत आणू शकतो. पूर्वीसारख्या जमिनीत पाणी असेल असं पण करू शकतो. विहिरींमध्ये ओपन विहिरी असायचे का पूर्वी, तशा गडगड्यावाल्या विहिरीमध्ये पण पाणी आणू शकतो. पण करायची इच्छा पाहिजे. लोकांनी दाखवायला पाहिजे, कॉर्पोरेटर लोकांनी दाखवायला पाहिजे, कमिशनर कोण असेल ते, पॉलिटिशियन सगळ्यांनी दाखवायला पाहिजे. करण्यासारखं भरपूर आहे आणि अजूनही हाताबाहेर गेलेलं नाही आहे. पण किती लोकांना समज आहे किंवा समज येईल मला माहीत नाही. आता समजा बेळगावातले जे उद्योजक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला बेळगाव परत पुन्हा सारखं पूर्वीसारखं कळायचं आहे. कारण त्यांना पण त्रास होतोयच ना, त्याचा पाणी टंचाईचा त्रास त्यांना पण होतोयच ना, एसीचं बिल त्यांचं पण वाढतंयच ना. तरी सगळे जे उद्योजक आहेत त्यांनी एकत्र येऊन जर ठरवलं, त्यांनी ठरवलं तरी आणि नाही ठरवलं तरी आम्ही आमचं कार्य करत राहू. पण आज असं वाटतं की या सगळ्यांना सांगावं. ऑफिसमधले ॲडमिनिस्ट्रेशनचे जे लोक आहेत किंवा आपले नेते आहेत किंवा उद्योजक आहेत, सामान्य नागरिक आहेत, या जत्रेमध्ये त्या जत्रेमध्ये ती जयंती ती पुण्यतिथीच्या मिरवणुकीमध्ये येणारी जे लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम पण महत्त्वाचा आहे. ह्या कार्यासाठी जेव्हा लोकांची गरज असते तेव्हा जर लोक बाहेर पडायला लागले तर 5 वर्षात साधारण बेळगाव पण पहिल्यासारखं जवळजवळ करायचा प्रयत्न तरी करू शकतो. आता किती लोक येणार मला माहीत नाही. मी ती जिजामाता दौड असते ना तेव्हा मला सारखं वाटतं की जे लोक ते ज्योत घेऊन फिरतायत तेवढी एक टोळी मला महिन्यातनं एकदा मिळाली ना तर मला बाकीची कुणाची गरज नाही. बेळगाव आमच्या एक संस्थेवरती बेळगाव पूर्ण

0: हिरवगार करून दाखव. जेवढी लोक त्या एका दोडीमध्ये भाग घेतात की नाही, नुसते तेवढी होऊ दे, ते एकाच दहा महिन्यात नाही, एक दिवस द्या. बघा पूर्ण पहिल्यासारखं करून दाखवतो आम्ही. मिळणार नाही मिळणार. 10 वर्ष दर रविवारी काय केलेलं आठवते तुम्हाला? आम्हाला आठवते. आम्ही एकच काम करतो दर रविवारी. असे ह्यात किती लोक सहभागी होतील त्याच्यावरती बेळगावचं भविष्य अवलंबून आहे. त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी आणि कमीत कमी एक रविवार बाहेर पडावं आमच्या बरोबर. कारण आम्ही 10 वर्षात काही गोष्टी शिकलो आहे ज्या लोकांना माहीत नसतात. तर आमच्या बरोबर कमीत कमी एक रविवार महिन्यातनं बाहेर पडावं. मग कुणी मदत केली नाही केली, आपण करून दाखवू. बेळगाव हे पूर्ण भारताला करून दाखवेल जर तेवढे लोक आले तर.
1: बरोबर. थँक्यू सो मच सर. हा जो जागतिक पर्यावरण दिन आहे आजचा, त्या संदर्भात बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
0: धन्यवाद.

हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुभूमी 90.4 FM वरती ऐकत होतो. समीर मजली सर आपल्या सोबत होते जे ग्रीन सेव्हियरचे फाउंडर आहेत आणि गेली 10 वर्ष ते ग्रीन सेव्हियरच्या अंडर खूपशी झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि त्याचा सांभाळही करत आहेत. तर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण त्यांना ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुभूमी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम घेऊन आली मनीषा तुमच्या सोबत आहे. आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचं महत्व आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय पावले उचलली पाहिजेत या संदर्भात ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत समीर मजली, जे ग्रीन सेव्हिअरचे फाउंडर आहेत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलतोय. नेहमीच आपण बघतो की पर्यावरण दिवस आला की लोक थोडी जागी होतात आणि मग झाडं लावली जातात ठिकठिकाणी आणि नंतर त्याचं काय होतं या संदर्भात कोणी विचार करत नाही. तर मुळातच आपण पर्यावरण दिन कसा साजरा करावा आणि त्याचं महत्व पटवून देण्यासाठी आपण काय सांगू.
1: 5 जूनला की आमचा डिमांड मार्केटमध्ये खूप वाढतो. लोक विचारतात तुमची कसली संस्था आहे जागतिक पर्यावरण दिवसाच्या दिवशी तुम्ही काही झाडं लावायचा कार्यक्रम वगैरे काही करत नाही. तर आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा जागतिक पर्यावरण दिवसच आहे आणि सगळ्यांसाठी असला पाहिजे, कारण नाहीतर आपलं जगणं कठीण होऊन जाणार आहे. फक्त वर्षातनं एकच दिवस तिकडे येऊन झाडं लावणे किंवा स्वच्छता करणे किंवा कचरा उचलणे हे कार्य सगळीकडे चालू असतं किंवा कोणतर जाऊन सीड बॉल फेकून येतात, पण आपण जे केलंय त्याचा परिणाम काय झाला, त्याचं भविष्य काय आहे हे बघायला परत पण येत नाही. आता जे जे लोक झाडं लावतात त्यापैकी किती लोक परत येऊन ती झाडं जगली काय हे बघतात किंवा पाणी घालायला येतात. किंवा एक आठवडाभर समजा तुम्ही झाडं लावल्यानंतर पाऊस पडला नाही, पावसाळ्याच्या आसपास लावतो नशिबाने, पण समजा पाऊस पडला नाही तर ती असं आतनं वाटायला पाहिजे की बाबा मी लावलेल्या झाडाचं काय झालं असेल.
0: बरोबर.
1: आणि बेळगावातली सध्याची पाण्याची परिस्थिती अशी आहे की काय म्हणजे जेवढं बोलू त्याच्याबद्दल तेवढं कमी आहे, पण आपल्याला एवढा त्रास होतो तर तिथं एका जागेवर थांबलेल्या झाडामध्ये त्यामध्ये पण जीव आहे ना.
0: हो ना.
1: तर त्याला काय होत असेल याचा कोण विचार करते, कोणी विचार करत नाही. तर तुम्ही जर नुसतं किंवा सीड बॉल फेकले त्यापैकी किती आले बाबा, एवढं बघायला कोण जाते. उगाच आपलं डोंगरावर थांबून खालती फेकले आणि हुयो आम्ही मोठं काम केलं किंवा आम्ही आज 100 झाडं लावली आणि त्यांचं त्या झाडांचं भविष्य काय झालं. ते प्रत्येक झाड तुम्ही ओळखता का, त्या झाडावरती जेव्हा घरटं होते तेव्हा तुम्ही ते बघायला येता का. तुमचा संपर्कच प्रकृतीशी पर्यावरणाशी नाही आहे तर जागतिक पर्यावरण दिवस करून काय करणार तुम्ही. म्हणजे एखाद्याचं वाढदिवस वगैरे असतो, आपण विश करायला वगैरे जातो आणि गिफ्ट मोठे असतात, पण भावना किती मोठी असते ते बरोबर कळून येतं ना. म्हणजे द्यायसाठी दिलेलं गिफ्ट आणि आतून आलेलं, भलेही त्याच्यामध्ये काही नसो, म्हणजे तुम्ही पाकिट पण दिलेलं नाही आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरती जे हसू आहे त्याच्यावरनं त्या व्यक्तीला कळतं की ह्याला आपल्याबद्दल आत्मीयता केवढी आहे. तसंच या झाडांचं आहे. एक दिवस फक्त त्यांच्याकडे बघून आणि नंतर परत न फिरणे यात काय अर्थ नाही. पाऊस जेव्हा पडत नाही तेव्हा झाडांकडे लक्ष देणे, जसं यावर्षी सगळ्यांचं चालू आहे की एल निनो आहे, 150 वर्षात झाला नाही असा पहिल्यांदा होणार आहे, सुपर एल निनो आहे, पाऊस कमी पडणार, आपण झाडं लावूया. या राज्यांनी 1 कोटी, दुसऱ्या राज्यांनी 5 कोटी, तिसऱ्या राज्यांनी 15 कोटी खर्चापायी खर्च झाला, पण डोकं वापरून कुणी काम केलं का, तोच जो पैसा होतो तो कसा वापरला असता की जेणेकरून आपलं पर्यावरण पुनर्स्थापित झालं असतं, पृथ्वी आपली प्रकृती पुनर्जीवित झाली असती, हा कुणी विचारच करत नाही आहे. नुसतं आकडेवारी चालू आहे. मग ह्याला अर्थ काय राहिला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ला, जर तुम्हाला एन्व्हायरमेंट म्हणजे काय हे समजत नाही, नेचर म्हणजे काय हे तुम्हाला समजतच नाही आणि समजायसाठी वेळ नाही, तर मग नुसता एखादा आपला सण साजरा केल्यासारखं. म्हणजे सगळे करतायत, आज त्यांचा खेळायचा दिवस आहे ते खेळू देत, त्या निमित्ताने 4 लोक बाहेर तर पडतील.
0: बरोबर.
1: आम्ही बेळगाव कसं होतं आणि बेळगाव कसं झालं हे बेळगावातल्या लोकांना सांगायला लागलं तर त्याच्या इतका मूर्खपणा कुठला नाही. हा उन्हाळा कसा गेला आहे तुम्ही बघितलेलाच आहे. आज सकाळी मी एका भागात गेलो होतो जिथं रस्त्याच्या बाजूला पेवर घालणं सुरू आहे आणि तिथल्या झाडांचा त्या बुंद्याच्या जवळ असं सुंदर सिमेंट घातलेलं आहे, म्हणजे गळा दाबल्यासारखं सिमेंट घातलेलं आहे आणि आजूबाजूला सगळे सुशिक्षित लोक आहेत, सगळे सुशिक्षित लोक आहेत, मग काय मूर्खपणा. तर जर ती जमीन तुम्ही झाकली तर पाणी आत मुरलं नाही की तुमच्याच बोरवेलला तुमच्याच विहिरीला पाणी नाही. ते सिमेंट तापले की तिथं गरमी झाली की तुमच्याच घरी फॅन कायम लागतो, AC लागतो. केवढा मूर्खपणा. आणि मग जागतिक पर्यावरण दिवस म्हणता कशाला. मग त्या भानगडीत पडू नका ना. तुम्हाला जर खऱ्या पर्यावरणाचं काही पडलेलं नाहीये तर त्या भानगडीत पडू नका. जे करतायत त्यांना सपोर्ट करा किंवा त्यांना अडवू नका. तुमच्याकडनं नाही ना जमत, जे करतायत त्यांना करू द्या ना. त्यांना पण अडवणार,
0: बरोबर,
1: त्यांना सपोर्ट नाही करणार, नुसतं टाळ्या वाजवणार. हे छान काम केलं तुम्ही, किती झाडं लावली? 70,000 झाडं. अरे वा, मस्त काम केलंय की. मग मी जेव्हा उठून बोलतो की त्यापैकी तुला किती वाजता वेळा बोलवलं आणि तू का आला नाहीस म्हटलं, तर मग तोंड शांत होत आहे, मग माझं तोंड दिसतंय. मी परत परत सांगतो, पण निर्लज्जपणे सांगायची वेळ आलेली आहे, कारण परिस्थितीच तशी आहे. तुम्ही एक उन्हाळा बघितलेला आहे, जर समजा यावर्षी कमी पाऊस झाला तर काय होणार आहे सांगा. माझ्या घरी विहीर आहे, तुमचं काय होणार आहे सांगा मला. अपार्टमेंट कि पाण्याची सोंग कुठनं आणणार,
0: होय ना,
1: किती टँकर विकत घेणार, किती बोरवेल मारणार, डोकं वापरा ना हे सगळं करण्यापेक्षा. परवा भोपाळमध्ये रस्त्याच्या बाजूला आर्टिफिशियल ट्री म्हणून काय तर कुठं मध्य प्रदेशमध्ये आलं होतं बघा, सोशल मीडियावर सगळे व्हायरल. नैसर्गिक जे झाड आहे त्याचं कुणाला नाही पडले, आणि एक असा डबा बसवलाय त्याच्यामध्ये अलगे टाकलेले आहेत, ते खर्चिक बाब आहे, त्याचं मात्र सगळ्यांना कौतुक. ते कार्बन डायऑक्साइड शोषून घेतय, पोल्युशन कमी होत. अरे ते झाड फुकटात करतय, त्याचं तुम्हाला काय पडलं नाही आहे. त्याच्यावरती तुम्ही जे ठेवला रस्त्याच्या बाजूला, त्याच्यावरती लोक येऊन काय, पक्षी येऊन घरटं बांधणार काय?
0: नाहीच.
1: मग झाड कसलं झालं? त्याच्या सावलीमध्ये तुम्हाला उभारायला येणार आहे काय? मग झाड कसलं झालं? त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी जाणार आहे काय? मग झाड कसलं झालं? त्याच्यावरती कीटक राहणार आहेत काय? त्याचा जो पाला असतो ते कीटकांसाठी अन्न होईल काय? त्याची जी फळं असतात ती तुम्हाला मिळतील काय? पक्ष्यांना मिळतील काय? प्राण्यांना मिळतील काय? हे सगळं नाही तर ते झाड कसं झालं? झाडांचा थोडा तर आदर ठेवा आणि त्याला झाड म्हणू नका. त्याला डबा म्हणा जो शोषून घेतोय, पण त्याला झाड म्हणायची चूक करू नका. कारण त्याची लायकी नाही झाड म्हणून घ्यायची,
0: बरोबर.
1: पण हे असले सगळे स्टंट आले की सगळ्या टाळ्या वाजवतात. खरं बाहेर दोन पावलं ठेवून एक रविवारी येऊन झाडं लावा म्हटले की कुणाकडे वेळ नसतो. म्हणून जागतिक पर्यावरणा दिवशी मी दरवर्षी करतो किंवा दररोज करतो तसं चिंतनच करतो की बा ही लोक कधी शाणी होणार, खालपासून वरपर्यंत म्हणा किंवा वरपासून खालपर्यंत म्हणा, कधी शाणी होणार? किती कोविड यायला पाहिजे, किती दुष्काळ पडायला पाहिजे, किती वादळ यायला पाहिजे.
0: यावर्षीची थीम काय सांगते सर?
1: यावर्षीची थीम असं सांगते की बाबा रिस्टोर, म्हणजे पूर्वी जसं होतं तसं परत आणा. जंगल जसे होते ते परत आणा, तर नद्या आपल्या पण परत येतील. जंगल आले की पक्षी प्राणी सगळे परत येतील, जमिनीमध्ये पाणी जायला लागेल. हे जर केलं तर वातावरणात जो बदल आहे तो कमी व्हायला लागणार. दरवर्षी तीच थीम पाहिजे. पण बघितलंय कोणी जंगल? सगळे अपार्टमेंट मध्ये राहून मॉल मध्ये फिरणारे लोक, रिसॉर्ट मध्ये गेले तरी प्रकृती पर्यावरण बघायचं सोडून स्विमिंग पूल मध्ये डुंबणारी लोक, डीजे लावून नाचणारी लोक, दारू पिणून धिंगाणा घालणारी लोक, ह्यांना पर्यावरणाने काय समजणार? काय समजणार ह्यांना? आपलं माझ्या घरासमोर असं हिरवं गार पाहिजे. मी बेळगावातले एकटं ग्रस्त, मला माहित नाही, मी बरेचदा बोलतो, म्हटले की मला पर्यावरण प्रकृती खूप आवडते हो, म्हणून मी जाऊन घाटामध्ये एकीकडे लेआउट होता तिथं घर बांधलं. म्हटलं केवढा मूर्खपणा, ते घर बांधताना तुम्ही पर्यावरणाचं किती नुकसान केलं त्याचं गणित कुठं आहे? पर्यावरण म्हणजे प्रकृती प्रेमी प्रकृती जवळ राहायला जाताना प्रकृतीचा नाश करतात, म्हणजे ह्याच्या पलीकडे काय जोक असेल? कारण तुम्ही तिथं घर बांधलं ते नदीतलं किंवा तिथल्या एखाद्या ओढ्यातलं पाणी तुम्ही फिरवलं तुमच्या घराकडे, ते तुमचं पाणी आहे का? नाही आहे. ते त्या जंगलाचं पाणी आहे, ते त्या प्राण्याचं पाणी आहे, ते तुमच्याकडे फिरवलं आणि तुम्ही काय केलं? स्विमिंग पूल केला डुंबायला. तुमचं पाणी नाहीच आहे ते. पण काय कुणाला सांगू, काय सांगू? म्हणजे लोक हा विषय माझ्यासमोर काढायचाच बंद केलेले आहेत, कारण मी जो येतो त्याला धुतो या टाईप मध्ये स्टोरी आहे. जागतिक पर्यावरणा दिवशी आपण काय करू शकतो? एक, आपण बाहेर जाऊन झाडं लावू शकतो, आमच्यासारख्या संस्थेबरोबर लावू शकतो. खरं नुसतं झाडं लावू शकतो म्हणजे जमिनीमध्ये रोप घालणे नव्हे, लावणे म्हणजे त्याची कमी कमी 2 वर्ष देखभाल करणे हे महत्वाचं आहे. आपण आणखीन काय करू शकतो? आपल्या गरजा कमी करू शकतो, कारण आपली प्रत्येक गरज आहे. त्याच्यामुळे पर्यावरणावरती प्रकृतीवरती भार पडत आहे. आपण कपडे कमी खरेदी करू शकतो. आपण खर्च एकंदर ऑनलाईन खर्च पूर्ण कमी करू शकतो. आपण कुठलीही गोष्ट पाणी घरी सांभाळून वापरू शकतो. आपण लाईट सांभाळून वापरू शकतो. आपण चार लोकांना सांगू शकतो की तुम्ही पण असं करा, आपल्या गरजा आपण जेवढ्या कमी करू तेवढी वर्ष पृथ्वी टिकेल, पृथ्वी नाही तेवढी वर्ष आपण टिकू. मध्ये एक छान फेसबुकवरती व्हिडिओ होता की पृथ्वीवरचा माणसाचा सर्वनाश झाला तर काय होईल. मग त्यांनी टाईमलाईन दाखवली होती की पहिल्या दिवशी काय होईल, दुसऱ्या दिवशी काय होईल, पाच वर्षांनी काय होईल, दहा वर्षांनी काय होईल.
0: अच्छा.
1: आणि त्यात त्यांनी दाखवलं होतं की एक थोड्या 20-25-50-100 वर्षांनी माणूस होता हे पण तुम्हाला कळणार नाही, एवढं पूर्ण टेकओव्हर करणार प्रकृती. म्हणजे तुमचे डॅम बीम काय तुम्ही बांधलाय ते सगळे फोडून सत्यानाश करून त्याला जमीनदोस्त करणार आणि आपलं घर तिथं बांधणार. म्हणजे तिथं रोपं येतील, वेली येतील, सगळे जण राहतील माणूस नसल्यावरती. छान वाटते ती पृथ्वी हो. आपला या पृथ्वीवरती आपलं जे स्थान आहे ते आपण समजूनच घेतलं नाही आहे आणि जागतिक पर्यावरणा दिवशी त्या स्थानाची जाणीव होणं किंवा जाणीव करून देणे हे सगळ्यात गरजेचं आहे. पण या पृथ्वीचे मालक नाही आहोत.
0: बरोबर.
1: मी उदाहरण देतो, रस्त्यात माझी एरिया म्हणून दोन कुत्रे भांडत असत, ते कुठल्याही कुत्र्याची ती एरिया न, आपलं तसंच आहे. आपण जमिनीसाठी भांडतो, आपण देशासाठी भांडतो, आपण राज्यासाठी भांडतो, आपला पृथ्वीवरती हा भाग माझा म्हणून भांडतो. आपलं आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्ष आहे. लाखो वर्षाच्या पृथ्वीवरती आपलं स्थान आपलं कसं म्हणू शकतो आपण. ज्या दिवशी ही अक्कल येईल की नाही त्या दिवशी जगणं सोपं होईल, सुखी राहणं सोपं होईल. नाहीतर आपलं सध्यासारखं त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही, त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही, त्याचं घर मोठं माझं घर मोठं नाही, त्याच्याकडे हे आहे गाडी आहे ते, ह्यातच अडकलंय हो. तुलनात्मक जीवन जगण्यामध्ये समाधान कधी मिळतच नाही. तर कसं आपण ही हाच जर धडा प्रकृतीकडनं शिकलो नाही तर त्यात काय अर्थ आहे. प्रकृतीमध्ये प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकासाठी काम करत असतो, त्यात स्वतःच भलं होतं. आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ का समजतो की सगळ्यांनी माझ्यासाठी करा, सगळं आपल्यासाठी व्हायला. आपण त्याचा एक भाग आहोत. 100 वर्षाच्या आयुष्यावरती एवढी नाटकं करू नये. ज्या पृथ्वीबद्दल आपल्याला काहीही समजत नाही त्याचे आपण मालक कसे.
0: बरोबर.
1: 90% गोष्टींना हे का होतंय माहितच नाही आहे. दरवर्षी नवीन काहीतरी भर पडत आहे. तुम्ही जेवढी वर्ष शिकू तेवढे तशी परिस्थिती आहे. तुम्ही हे घ्या, रोगांचं निदान घ्या किंवा वातावरण कसं बदलतंय घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, दरवर्षी काहीतरी नवीन भर पडते. म्हणजे पूर्वीचं ज्ञान आपलं कायच नव्हतं. मग आपण ज्ञानी म्हणून कुठल्या म्हणजे मोठा शहाणपणा कुठनं दाखवतो. ज्या पृथ्वीबद्दल काहीच समजत नाही. हे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ला लोक पोस्टर लावतात, सेव्ह दी अर्थ, पृथ्वीला वाचवा. पृथ्वीला वाचवणारे आम्ही कोण आहे? माणसाच्या जातीला वाचवा, पृथ्वीला वाचवणारे आम्ही कोण आहे? माणूस नसल्यावर पृथ्वी सांगितलं की तुम्हाला काय होणार. अरे भरभराट आहे. आपल्याला अक्कल कधी येईल देवाला माहिती. यावर्षी पाऊस कमी पडणार आहे म्हणून पाणी वाया घालायचं बेळगावात कुणी सोडलंय काय?
0: नाही
1: सोडलंय कुणी? नाही सोडलेलं. गाड्या धुवायचं कुणी सोडलेलं आहे काय? नाही सोडलेलं आहे. आपली काय एक गोष्ट बदललेली आहे काय यावर्षी? की ह्यावर्षी कठीण परिस्थिती येणार आहे, आपण सांभाळून राहायला पाहिजे, सांभाळून खर्च करावा, जेवण अन्न वाया घालू नये. यासाठी काय करतोय काय? आपण इंडिव्हिज्युअली काय करतोय काय? आपलं कॉर्पोरेशन काय करतंय काय? आपले मंत्री काय करतायत काय? आपला देश काय करतोय काय? याच्यात कोण खर्च करतंय काय? पाणी जिरवा पाणी मुरवा यासाठी किती खर्च होतोय सांगा मला. सगळ्यात मोठी समस्या पाण्याची येणार आहे. पाणी जिरवा पाणी मुरवा करणार केव्हा? दुष्काळ पडून गेल्यावर.
0: बरोबर.
1: मग कुणाला सांगू मी? हे तुम्हाला सांगू का? इथले कोण इन्चार्ज आहे त्यांना सांगू का? बेळगाव शहरामध्ये DC आहेत कोण त्यांना सांगू का? CM नवीन कोण व्हायलेत त्यांना सांगू का? पंतप्रधानांना सांगू? कुणाला सांगू? समोर आहे, कॉमन सेन्स आहे. आत्ता तर शाणावा. जर जेव्हा जानेवारीच्या आसपास आपल्याला जर कळालं असलं की एलनिनो स्ट्रॉंग होणार आहे ज्याच्यामुळे मान्सून मध्ये पाऊस पडेल की नाही पडेल गॅरंटी नाही आहे. पाणी वाचवायला तेव्हापासून कमीत कमी तेव्हापासून सुरू करायला पाहिजे. काय केलंय त्यासाठी? काय नाही केलंय.
0: बरोबर.
1: आता पेपरात देतोय 15 दिवसाचा साठा आहे राकसकोप मध्ये. एक गावचा गाळ भरलाय, तो गाळ कसा काढावा, कुणी काढावा, कुणी विकावा आणि 100 कारणामुळे तो गाळ काढणं थांबवले. जेव्हा भरते राकसकोप, दोन मोठे पाऊस पडले की राकसकोप भरलं, उरलेलं गेलं वाहून. स्टोरेज तर वाढवा. शहरामध्ये पाणी मुरायला जागा ठेवली नाही कारण सगळ्यांना पेवर पाहिजे झालेले आहेत. काय काय शहाणपणा सांगू? पाण्याचं नाटक कुठनं करणार? 2015 साली पाऊस झाला नाही म्हणून 2016 साली झाडं लावायला चालू केलो. सुरुवातीला भरपूर लोक आले होते. एवढ्या लोकांचं काय करू समजेना एवढे लोक आले होते. 2016 नंतर पाऊस पडला, पाऊस पडल्यावर गायब. यावर्षी आता मी आता थांबून सांगलो की झाडं लावली तर पाऊस पडतो, झाडं लावली तर पाऊस पडतो, म्हणते सगळे येतात. बघा सगळीकडे चालू आहे, बेळगाव शहरात तेवढी झाडं लावूया, कर्नाटकात तेवढी लावूया, देशात तेवढी लावूया, राज्यात तेवढी लावूया, सगळीकडे चालू आहे. म्हणजे समस्या आल्यावरती तुम्ही समाधान शोधायला लागणार. प्रिव्हेन्शन नावाची भानगडच नाही.

0: मग काय, मग जागतिक पर्यावरण दिवस काय, वर्ल्ड फॉरेस्ट डे काय, साजरा कशाला करताय? आपल्या जीवनशैलीत जर आपल्याला बदल करायची जर अक्कल नसली आणि आपण असंच जगत जाणार आहोत तर कशाला डे करताय हे? मग ते डे करण्यासाठी मोठा फ्लेक्स बोर्ड लावणार, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे अमुक अमुक क्लबनी किंवा अमुक अमुक NCC UNSS कुणीतर किंवा अमुक अमुक संस्थेने केला. ते प्लास्टिक घेऊन कशाला येतात वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ला?
1: बरोबर ना,
0: काय अर्थ राहिला सांगा? आपल्या सुंदर शहराची आपण वाट लावलेली आहे. शांतपणे एकदा या, बसूया, चर्चा करूया.
1: आता आजच्या दिवशी जर कुणाच्या मनात असं काहीतरी येत असेल आणि त्यांना जर वाटत असेल की खरंच आपण आपल्या प्रकृतीसाठी पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर त्यांनी कुठून सुरुवात करावी?
0: संपर्क साधा.
1: अच्छा,
0: बरीच चुकीची माहिती पण बाहेर आहे. काय करावं काय करू नये हे पण माहित पाहिजे. चुकीची माहिती पण बाहेर खूप आहे. संपर्क साधा, आम्हाला जॉईन व्हा, सगळे मिळून करूया.
1: बरोबर. आणि प्रत्येक माणसाला जर आपण सूचना द्यायची असेल किंवा सामान्य नागरिकांपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी काय केलं पाहिजे?
0: सामान्य नागरिकाला काय सांगू, पण ज्याला सामान्य म्हणतो तो इतका बिझी आहे म्हणजे जीवन सांभाळण्यामध्ये एवढा बिझी आहे, त्याला दुसऱ्यात कशाला अडकायला वेळ नाही. पण आपण काय करू शकतो? आपण आपल्या घरासमोर असलेलं झाड सांभाळू शकतो. आपण बाजूचा माणूस जर त्या झाडाला नुकसान काय करायला आहे तर त्याला थांबवू शकतो किंवा त्याला काय तर सूचना देऊ शकतो. आपण पाणी वाया घालायचं बंद करू शकतो. आपणही सांगितलं की मगाशीच सांगितलं, आपण खरेदी कमी करू शकतो, आपण प्रवास कमी करू शकतो. आपण प्रवास नुसता कमी केला तरी जग भरपूर बरं होईल. जिथं जिथं आपला प्रवास वाढलाय तिथं तिथं प्रकृतीची वाट लागलेली आहे. जिथं जिथं प्रवास वाढलाय प्रकृतीची वाट लागली. युरोप असो, त्याला काय तर बॅलन्स पाहिजे. नाही, हिमाचल प्रदेशला लोक गेले, किती लोक गेले बाबा, ट्रॅफिक जॅम करणे एवढे, त्यात काय शहाणपणा आहे का? मग काय तर लिमिट ठेवायला पाहिजे. ह्या कॉमन सेन्स आहे. अति कशाला करावं, नुकसान तिथल्या लोकांचंच व्हायलंय. आपण पण फिरायचं कमी केलं तर काय वाईट आहे? आपल्याला आपल्या बाजूला आनंद घेणं येतच नाही. मला माझ्या पर्यावरणामध्ये परिवारामध्ये चूक नाही तर पर्यावरणाचं काय पडणार मला? नुसतं पळपुटेपणा आहे. माझ्या घरचे मला नको, माझे नातेवाईक मला नको, माझे शेजारी मला नको. मला असं कुठेतर दूर निघून जावसारखं वाट. काय अर्थ राहिला त्यात? तुम्हाला जर तुम्ही जिथं आहे त्यात आनंद नाही तर मग त्यात अर्थ काय राहिला? मला रिफ्रेश व्हायला सुट्टी घ्यायला लागते का? तुम्ही जिकडं आहे तिकडं तुम्ही खुश नाही तर काय तर चुकलंय तुमचं. मला रेस्ट करायला रिसॉर्टला जायला लागतंय. काय तर चुकायलंय हो? आपल्या चॉईसेस मध्ये काय तर चुकायलंय, आपल्या विचाराच्या पद्धतीमध्ये काय चुकायलंय, काय तर चुकायलंय. मोठी चूक होत आहे आणि ही चूक आपण आपल्या मुलांना शिकवतोय की तुम्ही पण हेच करा. तुझं आयुष्यात सगळ्यात मोठं ध्येय म्हणजे पैसे कमवणे. त्यासाठी काय लागेल ते कर, लिटरली काय लागेल ते कर. तुझं ध्येय आहे पैसे कमवणे, गाडी नवीन घ्यायची, घर स्वतःच बांधायचं, खर्च काय? मी लहानपणी कायच करू शकलो नाही. तू घे बाबा, मुलाच्या कपाटात 30-35 जोड असले तरी 36वा येतो, बाबा घेऊन देतो, आई घेऊन देते. प्रत्येक कापडामागे पाणी खर्च होतं, इंधन खर्च होतं. उरलेले फाटक्या, आपण प्लास्टिक कचरा बोलतो ना, तसं फाटक्या कपड्यांचा कचरा किती आहे जगात शोधा जावा, तुम्हाला कळेल तेवढा मोठा केवढा मोठा प्रॉब्लेम आहे. तरी कपाटा भरून कपडे असतात लोकांकडे. आपल्या आजोबांचं जो शिवलेलं बनियन असायचं की नाही, किंवा ती सेफ्टी पिन लावलेली स्लीपर असायची की नाही, त्याच्यामध्ये कॉमन सेन्स होता की माझ्या गरजा मी एवढ्या वाढू नयेत की माझ्यामुळे प्रकृतीवरती बोज होईल, असं त्यांना कळत होतं की नाही पण माहित नाही. पण ती जी काटकसर होती ना, ती पृथ्वीच्या दृष्टीने खूप चांगली होती.
1: बरोबर.
0: आता काटकसर करणाऱ्या ही कसला कंजूस आहे म्हणतात. जिजलेली चप्पल काय घालतोस, फेकून द्या. जिजलेली म्हणजे केवढी असते, एका बाजूला असं काय तर खरचटलेलं. हे जिजलेली चप्पल काय घालतोस, कॉल कळत होत की नाही पण माहित नाही. पण ती जी काटकसर होती ना, ती पृथ्वीच्या दृष्टीने खूप चांगली होती.
1: बरोबर.
0: आता काटकसर करणाऱ्याला ही कसला कंजूस आहे म्हणतात. जिजलेली चप्पल काय घालतोस, जिजलेली चप्पल. भगवंत राहणार नाही, कोविड झाला भगवंत राहणार नाही, कोविड झाला इबोला झाला.
2: एक्सपीरियन्स डॉक्टर्स अँड अल्ट्रा मॉडर्न फॅसिलिटीज के साथ KLE सोसायटीज डॉक्टर प्रभाकर कोरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, नेहरू नगर, बेलागावी. कॉल 08312473777.
0: आमच्या गावातला आंबा, आमच्या गावातला फणस, आमच्या गावातली जांभळं बारकी असतील, दामणं, करवंद, किवी, पीच, ऍप्रिकॉट, पेर नव्हेत. आणि ते जेवढ्या दूरनं येतात ना तेवढ्या दूरनं त्यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये इंधन खर्च होता. ते इंधन खर्च झालं की त्याच्यामुळं पर्यावरणाला नुकसान होतं. इम्पोर्टेड गोष्ट तेव्हा जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्ही प्रकृतीचं नुकसान करता. विचार करायला नको. मी स्वित्झर्लंडचं चॉकलेट खाल्लं का, काय गरज आहे, काही नाही. आपल्या परिसरात जर बेळगावमध्ये समजा 10-15 लोक तयार असली तर मला एक असा ग्रुप करायचा आहे जे फक्त 40 किलोमीटर मध्ये जे येईल तेवढंच खातात आणि तेवढंच कंझ्युम करतात, बाहेरची काही गरज नाही. 30-40 किलोमीटरचं गणित. पर्यावरणाला खूप चांगलं, प्रकृतीसाठी फार सुंदर. लोकल इकॉनॉमी किती स्ट्रॉंग होते.
1: बरोबर.
0: बेळगावची लोक बेळगावच घ्यायला लागले तर लोकल बारीक सारीक हे बनवणारे गोष्टी असतात. समजा आपण बेळगावला बाहेरची लोणची बंदच केली आणि बेळगावकर फक्त बेळगावत बनवलेले लोणचे खायला लागले तर लोकल किती महिला किती सक्षम होतील, विचार करा. मला नाही कान पकडून त्या बाईला सांगावं असं नको असं करा लोणचं म्हणून, पण लोकल इकॉनॉमी किती स्ट्रॉंग होईल. लोकल इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली तर पर्यावरण स्ट्रॉंग राहतं.

0: तर 5 वर्षात बेळगाव पुनर्जीवित करू शकतो. तुमच्या गेलेल्या चिमणे आणि कावळे पण परत आणू शकतो. पूर्वीसारख्या जमिनीत पाणी असेल असं पण करू शकतो. विहिरींमध्ये ओपन विहिरी असायचे का पूर्वी, तशा गडगड्यावाल्या विहिरीमध्ये पण पाणी आणू शकतो. पण करायची इच्छा पाहिजे, लोकांनी दाखवायला पाहिजे, कॉर्पोरेटर लोकांनी दाखवायला पाहिजे, कमिशनर कोण असेल ते, पॉलिटिशियन सगळ्यांनी दाखवायला पाहिजे. तर करण्यासारखं भरपूर आहे आणि अजूनही हाताबाहेर गेलेलं नाही आहे. पण किती लोकांना समज आहे किंवा समज येईल मला माहीत नाही. आता समजा बेळगावातले जे उद्योजक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला बेळगाव परत पुन्हा सारखं पूर्वीसारखं कळायचं आहे. कारण त्यांना पण त्रास होतोय ना, त्याचा पाणी टंचाईचा त्रास त्यांना पण होतोय ना, एसीचं बिल त्यांचं पण वाढतंय ना. तरी सगळे जे उद्योजक आहेत त्यांनी एकत्र येऊन जर ठरवलं, त्यांनी ठरवलं तरी आणि नाही ठरवलं तरी आम्ही आमचं कार्य करत राहू. पण आज असं वाटतं की या सगळ्यांना सांगावं, ऑफिसमधले ॲडमिनिस्ट्रेशनचे जे लोक आहेत किंवा आपले नेते आहेत किंवा उद्योजक आहेत, सामान्य नागरिक आहेत, या जत्रेमध्ये त्या जत्रेमध्ये ती जयंती ती पुण्यतिथीच्या मिरवणुकीमध्ये येणारी जे लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम पण महत्त्वाचा आहे. ह्या कार्यासाठी जेव्हा लोकांची गरज असते तेव्हा जर लोक बाहेर पडायला लागले तर 5 वर्षात साधारण बेळगाव आपण पहिल्यासारखं जवळजवळ करायचा प्रयत्न तरी करू शकतो. आता किती लोक येणार मला माहीत नाही. मी ती जिजामाता दौड असते ना ते, तेव्हा मला सारखं वाटतं की जे लोक ते ज्योत घेऊन फिरतायत तेवढी एक टोळी मला महिन्यातनं एकदा मिळाली ना तर मला बाकीची कुणाची गरज नाही. बेळगाव आमच्या एक संस्थेवरती बेळगाव पूर्ण हिरवंगार करून दाखव. जेवढी लोक त्या एका दौडीमध्ये भाग घेतात की नाही नुसते तेवढी होऊ देते, एकच दा महिन्यात नाही एक दिवस द्या, बेळगाव पूर्ण पहिल्यासारखं करून दाखवतो आम्ही. मिळणार नाही मिळणार. 10 वर्ष दर रविवारी काय केलेलं आठवते तुम्हाला? आम्हाला आठवते. आम्ही एकच काम करतो दर रविवारी. असे ह्यात किती लोक सहभागी होतील त्याच्यावरती बेळगावचं भविष्य अवलंबून आहे. त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी आणि कमीत कमी एक रविवार बाहेर पडावं आमच्या बरोबर. कारण आम्ही 10 वर्षात काही गोष्टी शिकलो आहे ज्या लोकांना माहीत नसतात. तर आमच्या बरोबर कमीत कमी एक रविवार महिन्यातनं बाहेर पडावं. मग कुणी मदत केली नाही केली आपण करून दाखवू. बेळगाव हे पूर्ण भारताला करून दाखवेल जर तेवढे लोक आले तर.
1: बरोबर. थँक्यू सो मच सर. हा जो जागतिक पर्यावरण दिन आहे आजचा, त्या संदर्भात बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
0: धन्यवाद.

हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. समीर मजली सर आपल्या सोबत होते जे ग्रीन सेव्हियरचे फाउंडर आहेत आणि गेली 10 वर्ष ते ग्रीन सेव्हियरचे अंडर खूपशी झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि त्याचा सांभाळही करत आहेत. तर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण त्यांना ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ ಪ್ರವೇಶ ಪ್ರಾರಂಭ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಂಧ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆಯು ದಿನಾಂಕ 29 May 2026 ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಅಂಧರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯುತ್ತಮ ವಸತಿಯುಕ್ತ ಶಾಲೆಯು 1-10 ತರಗತಿಯವರೆಗಿನ ಅಂಧ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ವ್ಯಾಸ

0: गेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगावी येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
1: KLE Pharmacy College, ಬೆಳಗಾವಿ 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಬಿಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು, 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ನ್ಯಾಕ್ A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.kleefarm.edu.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत आशा रतनजी यांचं निवेदन आहे आणि किशोर काकडे, अनिल कुलकर्णी आणि मिनल मुदगेकर यांच्या आवाजातील गाणी आहेत ती आपण आजच्या भागात ऐकणार आहोत. आजचा भाग दुसरा आहे तेव्हा जास्त वेळ न घालवता मी कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: सिनेसृष्टीत फुललेलं दुर्दैवी फुल, ट्रॅजेडी क्वीन, गझलकार, उदास प्रेमिका, विश्वास नसलेलं विवाह बंधन पाळू पाळणारी आणि मातृत्वासाठी तळमळणारी आणि जिचं जीवन अधुरी प्रेम कहाणी म्हणजे मीना कुमारी. तिचं दुर्दैव असं की आयुष्यभर तिला लव हेट असा सामना करावा लागायचा. बालपणी सिनेमात काम करावं लागल्यानं शाळा नाही, पण जीवनाच्या शाळेनं भरपूर शिकवलं, अनुभवाच्या पुस्तकातून प्रचंड ज्ञान मिळालं आणि म्हणूनच अभिनयाचे सारे बारकावे तिच्या देहबोलीतून फार सुरेख उमटायचे. त्यावेळचे सर्वच नायक मीना कुमारीचा नायक हे प्रशस्तीपत्रक मानायचे. तिचा अंदाज शायराना होता. स्वतः गझल लिहायची, दर्दभऱ्या सुरात रसिलेपणानं सादरही करायची.

18व्या वर्षी तिनं लग्न केलं, पण त्या लग्नानं तिला फक्त त्रास दिला. मनानं कणखर नव्हती आणि म्हणून खचली, डिप्रेशनची शिकार झाली, तिला झोप येईना आणि म्हणून डॉक्टरनी झोपेच्या गोळ्या हितकारक नाहीत म्हणून तिला रोज एक पेग ब्रँडी घ्यायला सांगितली. त्या एक पेगचा एकच प्याला आणि नंतर अनेक प्याले कसे झाले आणि ती व्यसनात कशी बुडाली तिचं तिलाच कळलं नाही. अमरोहींच्या नंतर तिच्या जीवनात आलेल्या पुरुषाने तिचा फक्त उपभोग घेतला, कुणीही कदर केली नाही, कुठलंही नातं टिकलं नाही. दुःखाच्या अतिरेकानं तिचं पिणं वाढत गेलं. पाकिजा रिलीज झाला, ती आजारी पडली, कोमात गेली आणि अवघ्या 30व्या वर्षी अनंतात विलीनही झाली. आपल्या कबरीवरच्या दगडावर कोरण्यासाठी तिने शब्द लिहून ठेवले, शी एंडेड लाईफ विथ अ ब्रोकन फिडल, अ ब्रोकन सॉन्ग अँड अ ब्रोकन हार्ट, बट नॉट अ सिंगल रिग्रेट. संसाराचं, प्रेमाचं, अपत्याचं सुख यासाठी ती नेहमी तळमळत राहिली. तिच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना. तिच्या सिनेमातलं, साईच्या शब्दातलं, रोशननं संगीत दिलेलं, रफी आणि लताच्या आवाजातलं सादर करीत आहोत दिल की बात ओठावर आणणारं एक गीत. दिल

0: दिल जो न कह सका।
1: ती अलर्ट तरुण मुलगी, सुंदर नृत्य निपुण नायिका आणि नायक तो तिचा बाप शोभावा एवढा मोठा। खर तर निर्माता दिग्दर्शक यांनी शोधलेली ही मुलगी त्याला नायिका म्हणून आवडली नव्हती, पण नियतीच्या मनात वेगळंच होत। नायक कॅमेराच्या प्रेमात, लेन्स म्हणजे त्याचा तिसरा डोळा, त्यानं तिला लेन्स मधून पाहिलं। काय नितांत सुंदर दिसत होती ती, त्याच्या पारखी नजरेला हिरा दिसला, पैलू काय पाडता येतातच। शिवाय पदलालित्य उत्कृष्ट। चित्रपटाची जाहिरात करताना दिग्दर्शकांनी तिचं नाव न वापरता ड्रीम गर्ल हा शब्द वापरला आणि नंतर ड्रीम गर्ल आणि हेमामालिनी या दोन्हीचा अर्थ एकच झाला। तिला तो शोभतोही। सपनों का सौदागर मधून तिनं पदार्पण केलं। जॉनी मेरा नाम हा तिचा पहिला यशस्वी चित्रपट। ती 22 वर्षाची, नायक 47 वर्षाचा, पण वय कुठेही आड आलं नाही आणि जोडी ऑड वाटली नाही। या ब्लॉकबस्टर नंतर तिनं मागो वळून पाहिलंच नाही। आमच्या तरुणपणी कॉलेजला जाणे याचा अर्थ क्लास बंक करून पिक्चर बघणे हाही होता। 12 वाजता सिनेमा असायचा। देव आणि हेमाचे 9 सिनेमे किती जणांनी असे कॉलेज बंक करून पाहिले असतील त्यांनाच ठाऊक। ती नृत्य निपुण आहे, सिनेमातून ते दिसूनही येतं। आजही ती नृत्याचे कार्यक्रम करते आणि नृत्यामुळे मी फिट आहे असंही सांगते। तिच्या अभिनयाला खोली आहे की नाही हा प्रश्न आहे। उच्चारावर साऊथ इंडियन छाप आहे, पण हे सगळं चालून गेलं कारण तिचं गोड दिसणं। भूमिकेतलं वेगळेपणाचं आव्हान स्वीकारून ते यशस्वी करण्यात ती माहीर आहे। अंदाज मधली तरुण विधवा, पुनर्विवाहिता, लाल पत्थर मधली जलस वुमन, विरुद्ध स्वभावाच्या 2 बहिणी सीता और गीता, शोले मधली बडबडी गडबडी धडपडी टांगेवाली, कन्हैयामय झालेली मीरा, मेहबूबा मधली सिंगर आणि योद्धा झालेली रजिया सुलतान, अशा अनेक वेगवेगळ्या भूमिका तिनं समर्थपणे पार पाडल्या। तिच्या भाषेत सांगायचं तर ती म्हणते, मी शाकाहारी आहे। Knowing my food choices are helping the planet and the animals too makes me feel very happy. बघा, हेमामालिनीला करताय का फॉलो आणि होताय का हॅपी। हेमानं प्रणयिनी अनेक चित्रपटातून दाखवली, त्याचप्रमाणे विनोदी ड्रॅमॅटिक भूमिकाही केल्या। हेमा आणि अमिताभ तरुण वयात नायक नायिका म्हणून शोभले, पण प्रौढ वयातही त्यांची जोडी अतिशय भावणारी वाटली। बागबान मधला अमिताभ, त्याची पत्नी हेमा, हे खरंखुरं जोडपं वाटलं। शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं, हसरत जयपुरी यांच्या शब्दांनी नटलेलं, किशोर आणि आशाच्या आवाजातलं बाईक राईड आणि यॉडलिंगचा गुंजन यांचा सुरेल आनंद देणारं गीत सादर करीत आहोत। 2 वेगवेगळे भाव दाखवणार एक गीत।
2: जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना।
3: ये उड़ले उड़ले उड़ले ओ, उड़ले उड़ले ओ, उड़ले उड़ले उड़ले ओ, उड़ले उड़ले।

0: एक दिन ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना।
1: एकोणीसशे पन्नास ते सत्तर या दरम्यान एक नायक राजबिंडे व्यक्तिमत्व आणि त्याहून उत्तम नशीब घेऊन जन्माला आला। राजपूत योद्धा, युवराज, राजकुमार, राजा आणि मुस्लिम पार्श्वभूमी असेल तर शहेनशाह, बादशाह, नबाब अशा भूमिकांमध्ये तो शोभून दिसायचा। चित्रपट हे टीमवर्क असतं आणि बाकी सगळ्याची जुळणी जमली आणि कथेनं चैतन्य फुंकलं की यशाचं गणित जमतं। अभिनयात जरी आनंदी आनंद असला तरी प्रदीप कुमारचे सगळे चित्रपट यशस्वी झाले, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी नशिबाने उत्कृष्ट मिळाल्या। बीना रॉय, वैजयंतीमाला, नरगिस, मीना कुमारी, मधुबाला, नूतन, माला सिन्हा, नंदा अशा नायिका आणि सहकलाकार अशोक कुमारचा उत्तम अभिनय, जॉनी वॉकरचा धुमाकुळी विनोद, उत्तम संगीत आणि हेमंत कुमारचा अद्वितीय आवाज। चित्रपट तुफान चालायचे, नायक म्हणून प्रदीप कुमारला श्रेय मिळायचं। नागिन मध्ये त्यानं पुंगी वाजवली आणि सिनेमातल्या इतर सगळ्या गोष्टीपेक्षा या पुंगीनं खेडीपाडी सुद्धा वेडी केली। बैलगाड्या भरून लोक डोलणारा नाग आणि वाजणारी पुंगी ऐकायला ये, बैलगाड्या भरभरून लोक डोलणारा नाग पाहायला आणि वाजणारी पुंगी ऐकायला येत। प्रत्यक्षात ती पुंगी नसून पुंगी सारखं दिसणार तसा भास निर्माण करणार क्ले व्हायोलिन होत आणि वाजवलं होत कल्याणजीने। प्रदीप कुमारचे सगळे दिग्दर्शक खरे हुशार, सुंदर नायिकेचा भावदर्शी क्लोजअप आणि गाणाऱ्या प्रदीपचे लॉंग शॉट्स। देखणं काही बघा, सुरेल काही ऐका। ऐतिहासिक पोशाखी चित्रपटाबरोबर त्यानं सामाजिक आणि गुन्हेगारी चित्रपटातही काम केलं, त्यातही तो शोभून दिसला। बिना का गीतमालामध्ये त्याची गाणी हमखास असायची। उंचे पादांपर अमीन सयानीच्या आवाजातले हे शब्द आणि गाणं आम्हाला ऐकायचं असायचं, तेही जादूभरल्या आवाजातल्या निवेदनासह। पण आमची आव्वा पणजी ती सांगायची, आजच्या आज जेवण आटपा, रडकी गाणी ऐकली की अन्नाचं पचन होत नाही, रक्त पातळ होतं। रडक्या स्वरांनी रक्त घट्ट किंवा पातळ कसं होईल हा प्रश्नच कधी पडायचा नाही, आणि म्हणून आजच्या आज सगळं आटपून बिनाका ऐकायला आम्ही तयार व्हायचो। खरं तर बिनाका गीतमालेमुळे प्रदीप कुमारला प्रसिद्धी मिळाली। प्रदीप कुमारच्या खासगी जीवनाबद्दल फारसं काही ऐकू येत नाही। त्याची खरी जोडी जमली ती मीना कुमारी बरोबर एकत्र काम केल्यामुळे। जवळीक वाढली, सॉफ्ट कॉर्नर वाढला। मीना कुमारीचं जीवनही असंच होतं, त्यांच्या बाबतीतही तसंच झालं। त्यांना कबूल केलं की ती विवाहित असूनही तिच्यावर प्रेम करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही, मात्र त्याची फारशी कुठे वाच्यता झाली नाही हेही खरं। प्रतितयश दिग्दर्शकांनी त्याला भूमिका दिल्या, कथा, नायिका, गीत, संगीत, चित्रपट, चित्रीकरण सगळं एवन असायचं, आणि म्हणून अभिनयाची बाजू कमी असून देखील तब्बल 68 चित्रपटात त्याने काम केलं। अनेक चित्रपट गाजले, प्रदीप कुमार नशिबवानच म्हणायचा, या गीतात त्याच्याच भावना आम्ही व्यक्त करत आहोत। शब्द साहिर लुधियानवी यांचे, संगीत दिले आहे खयाम, गातायत मुकेश आणि लता, सादर करीत आहोत एक गीत हृदयामधलं।

सावन भादो मधली टिपिकल साउथ इंडियन मुलगी भानुरेखा, प्रख्यात आई वडिलांची मुलगी, अभिनय रक्तात भिनलेला, अंगापिंडांनी भरगच्च शरीर, श्यामल वर्ण, अंग प्रदर्शनाला ना नाही, पंजाबी उत्तर हिंदुस्थानी नायकांना अशा नायिका आवडतात, शिवाय नृत्यांगना हा बोनस. सुरुवातीच्या चित्रपटात रेखा गाव की छोरी वाटायची, पण ती अमिताभची नायिका बनली आणि जणू तिचा कायापालट झाला. आज ती सोफोस्टिकेशन पर्सोनिफाईड वाटते. चौथ्या वर्षापासून रेखा काम करायला लागली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर बॉम्बे वॉज लाईक अ जंगल अँड आय हॅड वॉक्ड इन अनआर्म्ड. तिनं निश्चय केला आपला ड्रेस सेन्स, हिंदी उच्चार, फिगर, वागणं सगळं बदलायचं. अभिनय आणि नृत्य मदतीला होतं. रोल निवडताना सावध राहिली. शिस्त, व्यायाम, आहार, योगा, नृत्य साधना यावर लक्ष एकाग्र केलं. सुदैवानं भूमिकाही मस्त मिळाल्या. संधीचं तिनं सोनं केलं आणि अमिताभ बरोबर सिनेमा केला. त्याच्यामुळे तिच्यात सुसंस्कृतता आली. घर आणि खूबसूरत मधल्या अभिनयाला प्रशस्ती मिळाली. आपण काय आहोत हे तिनं दाखवून दिलं. शी डिड इट स्मूथली अँड सक्सेसफुली. सिलसिला सिनेमा आला आणि अमिताभ रेखा हा सिलसिला संपला. तिच्या आयुष्यातला माइलस्टोन म्हणजे उमरावजान. ती तंतोतंत उमरावजान वाटली. तिच्या शब्दात सांगायचं, आफ्टर रिडिंग द स्क्रिप्ट आय हॅड अ स्ट्रॉंग फिलिंग दॅट आय हॅड द रिअल उमराव इन मी. या सिनेमासाठी ती उर्दू शिकली. तिचे उर्दू उच्चार अतिशय सुरेख आहेत. दिग्दर्शक मुझफ्फर अली म्हणतात, रेखानं माझ्या कल्पनेतल्या उमरावजानला 100% जास्त न्याय दिला. तिनं केलेल्या आर्ट फिल्मला क्रिटिक्सने मास्टरफुल इंटरप्रिटेशन ऑफ द्रौपदी असं म्हणावं हे तिचं यश. आता अभिनय हे जस्ट जॉब नव्हतं, तिच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी एन्जॉयमेंट आणि अचीवमेंट होती. तिचे आयटम नंबर्सही अतिशय सुरेख असतात, कारण त्याच्या डिग्निटी सांभाळलेली असतात आणि वयाचा अंदाज येत नाही. तिच्या भूमिकाही वेगवेगळ्या, व्यायाम, गाव की छोरी, खानदानी बहू, गाणारी नायिका, पीडित, विनोदी, कॉनवुमन, सिंगल पेरेंट, तरुणी, आई, आजी, अगदी साधी सुधी, पण भूमिका कुठलीही असली तरी ती तिनं सामर्थ्यानं उभी केली. आय एम अ चोजन वन म्हणणारी रेखा प्रेम लग्न याच्यात यशस्वी ठरली नाही, पण ते सगळं विसरून ती एखाद्या सम्राज्ञीच्या रुबाबात वापरते. तिच्या अभिनयानं गाजलेल्या एका चित्रपटातलं गाणं तिच्यावर चित्रित झालेलं नाही, पण अमिताभ म्हणलं की रेखा आठवते म्हणून हे गीत. अंजनचे शब्द, कल्याणजी आनंदजीचं संगीत, धुंदी देत आहेत आशा आणि किशोर. सादर करीत आहोत सुरेख चालीचं साथ घालणारं एक गीत.

गाण्याकडे उपजत ओढा असलेला आभास गांगुली हा आपल्या व्यक्तिमत्वाला साजेल अशा किशोर कुमार या नावाने प्रसिद्ध झाला. काळी ढगळ पॅन्ट, फुलाफुलांचा रंगीत बुशर्ट, गोलमटोल चेहरा, ओठावर मिशीची बारीक रेख, मोठ्या मोठ्या डोळ्यावरच्या जाड भुव्या, डोक्यावर कुरळ्या केसांची अस्ताव्यस्त जुल्फ, एवढ्या ठळक वैशिष्ट्यासह लवचिक, रबरी आणि अनपेक्षित हालचाली यांचं कॉम्बिनेशन म्हणजे किशोर कुमार. त्याला विचारपूर्वक काही करता येतं हे पटायचंच नाही, पण सहजपणे तो जे करायचा त्यामुळेच त्याचे सिनेमे त्याचे स्वतःचे आणि वेगळे ठरले. पण त्याला स्वतःला अभिनयापेक्षा गाणं जास्त पसंत होतं. त्याच्या मते अभिनय म्हणजे खोटी परावलंबी कला आणि संगीत स्वतंत्र स्वयंभू, ते आपल्या हृदयातून येतं, कम्स फ्रॉम विदिन. चलती का नाम गाडी हा चित्रपट म्हणजे तीन भावांची कमाल आणि धमाल. दोन हिरोईन, एक डब्बा गाडी आणि दुसरी साक्षात मधुबाला. तिला भिजवणाऱ्या पावसाच्या चित्रीकरणा एवढं चांगलं चित्रीकरण आजपर्यंत दुसरं झालं नाही. ओल्या चिंब भन्नाट मधुबालेचं चिंब झालेलं सौंदर्य आणि तुम ही कहो ये क्या बात है म्हणणारा विदुषकी किशोर. संगीत, नाद, सूर, ध्वनी हे सगळं ऐकावं किशोरच्या आवाजात, वेड लागतं. थंडी हवा सारखं रोमॅन्टिक गीत असो, कोई हमदम न रहा सारखी आर्त साद असो, वा झुमरूचं उडत्या चालीचं शीर्षक गीत असो, किशोरच्या आवाजात कोणतंही गीत निसर्ग चित्र बनतं. प्लेबॅकचा पडद्यावर प्रयोग पडोसनमध्ये किशोर कुमारनं दाखवला. आय एस जोहरच्या शब्दात सांगायचं, ओनली किशोर इज द कॉमेडियन, वी आर ऑल द जस्ट जोकर्स. गायक अभिनेता म्हणून किशोर कुमार अत्यंत नशीबवान, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र नशिबानं साथ दिली नाही. संगीतातला सा सुद्धा न शिकलेला पण सप्तसुरांची लीलया खेळणारा किशोर हा सिने संगीतातला वटवृक्ष. तो असेपर्यंत त्याच्या स्टाईलशी कुणीही स्पर्धा करू शकला नाही आणि त्याच्या नंतरही ते कुणाला शक्य झालं नाही. प्रत्यक्ष त्याचा मुलगाही नाही असं म्हणतात. वटवृक्षाच्या छायेत इतर झाडं वाढू शकत नाहीत. पाश्चात्य गायक जिमी रॉजर्स कडून त्यानं यॉडलिंग घेतलं. आजवर त्याच्या इतकं मस्त यॉडलिंग कुणीही करू शकलेलं नाही. इतकं प्रभावी तो अतिशय सुरेख रीतीनं करायचा. जीप आणि घसा यांचा चपळ वापर करून किशोर कुमार विनासायास यॉडलिंग करत असे, तेही मस्त. मैं हूँ झूम झूम झुमरू किंवा चला जाता हूँ, आठवा थोडी गाणी. योगेशचे शब्द, पंचमचं संगीत, स्वर देत आहेत लता आणि किशोर. सादर करीत आहोत सुरेख चालीचं गारूड करणारं गीत.

हा होता आजचा विशेष कार्यक्रम, ज्यामध्ये आपण किशोर काकडे, अनिल कुलकर्णी, मिनल मुदगेकर यांच्या आवाजातील गाणी ऐकली आणि निवेदन होतं आशा रतनजी यांचं. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणारच आहोत, पण आजचा भाग कसा होता याच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. नंबर आहे 9019904904. आणि असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही ट्यून इन रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू वरती. नमस्कार. बेळगावमधील KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओ थेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036. मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in. केएलई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. बी कोर्सेस अवेलेबल सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. PG कोर्सेस अवेलेबल मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ॲज अ मॉडल इंजिनिअरिंग कॉलेज. करिअर अपॉर्च्युनिटीज 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर देन 50 कंपनीज including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information call 948304779 or visit www.klecet.edu.in.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाइफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 8660335218 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮುಲಾಮುಲಿಂಚ್ಯಾ ಶಾಳೆಮಧ್ಯೆ 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: One Life, Ambika Infra Build & Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here, and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address, where care meets comfort. Call us today at 7760477279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.
0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleFarm.edu.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.